ला भल्या पहाटे आरोता कोंबडे कांद्यावरी घेऊनी घोंगडे चालले शेतावरी शेतकरी रे. भल्या पहाटे आरोता कोंबडे कांद्यावरी घेऊनी घोंगडे चालले शेतावरी शेतकरी रे. घेऊनी नांगर खांद्यावरी शेतावर जाताना ही सुप्रभात किरणे लाल पसरती रे. भल्या पहाटे आरोता कोंबडे खांद्यावरी घेऊनी घोंगडे चालले शेतावरी.